आए, तू आपे वेख विकसदा अपनी वध्याए, हर तुगो बार किस नाही तू सच्चा साई, तू आपे आप वरतदा सबनी ही थाई, हर किसै त्याव।

तू साहिब सरण सुखदाता सत्संगत जप प्रगटावणिया तू ऊंच अठाओ अपार अमोला तू साचा साहिब दास तेरे गोला तू मीरा साची ठकुराई नानक बल बल जावणिया माज महला पंजवा कर दूजा नित नित दया समालिए मूल न मनो विसारिए।

यो अति निर्मल जप हर हर हर मन माचे राम मेरा मन तन बेद लियो हर साचे जी काल के मुख जगत सब ग्रस्या गुर सतगुर के वचन हर हम बाचे रहाओ जिनको प्रीत नाही हर सेती ते साकत मूड नर काचे तिनको जन्म

तनवंत दिसें जुग माही, तिनको सब निवें अनदिन पूज कराही, सहजे गुण रवें साचे मन माही, पूरे सतगुर शब्द सुनाए।